0: ཁྱི Kanzi Zachikai, Daka Tutengola Jinunchi Jinyi, Dawajipi Zachikai Zatunta, Yachin Ziduki, Tamshi, Deshi Palaroyo, Jagatunga, Taju Tunta, Karsu Sasabuatun Javi, Daka Puni, Mame Zatunta, Yachi Tutula Ruvi, Tonuchi, Nabikinto, Tina Tonson Kanzi, Zachikai, Lenzumji Biga Nitu Nidulo, Kabjipi, Daka Tutu Impashi.
1: ཁྱི
0: Tandu yin zaji, yashi ruyung tichin ti, tani namre zena, dawa jepi che jiga nyin la, nyitu nyitu lu, tandu zaji yashi ruyung tichin ti, tandu zaji tongche tenggu zamjirshi. Tandu yin chunshi rongshin tenbi chunshi rini jimbi ngunti, tandu zaji ti, ni tegi mongche jitzata zawa zushi, longo mongbu rila rini zaji tong, nao yi janjin dalam chi zesim zomba masi. Gongsa gongla geta chuchin, ये रिंबू लोंटी जामली तो कं जाजी छोरका तो जीपी तांडू ये थमो माइन भी रिनी ट्राटा शेद चाहियो शेद ये पर तांडू जोंची जन जाजी ला देनी रिचे तो जोसिम न्याम्डी जे रिनी ये को नसो शिंसो थी सेंबा लके तो देनी जाजी छोरकी जोशी देन भी याजुं न्यूरो से छो कंडी रोयों दिचिन तो रिनी ये को न्याम्डी दिन्जब तो लेनम रिंबू ला मिनी सोजिन जाजी रिनी तो दिन्जब दितो न्यूरो जोंडे से थी Sākūng yōng lā, rīnī yīkū tēngkūng dēntī, kēchū tōng, ngōlēm nyōrū jēnchī, zājī rīnī yīkū nāmbā chēnī, tsōpā mandā wī yīkū chī, gōngkū kōngjīn bārshī.